0: लेगी बे
1: लेग मे मी यिन पिगे ने चुरा दुगे
0: मी यिन ले केसी मी शिन दाई ना चिरदा नंगदा योमिन दो इने जा